0: ریزن سان اتفاق کرے آمریکی صدر ڈونلڈ ٹرمپ حتمی فیصلو کندو.
1: آپ سن رہے تھے جی اے ایف ایم نیٹورک پر کے ٹی این نیوز.
2: مٹیاری کے ہو تو آواز بھی مٹیاری کی ہے, سنتے رہو جی اے ایف ایم 91.6.
3: यार कुछ डीन खां चेल जो सूर जोड़न जी तकलीफ अया साबी दर्द एतरो वधी वियो आहे जो हलन फिरन भी दुखियो लगे थो.
4: तो पोई तू फकीरी डेक्स ऑइंटमेंट इस्तेमाल छो नथो करी?
3: इहा वाकई फायदेवारी आहे छा?
4: बिल्कुल, फकीरी डेक्स मरम मुतासिर थियल हंध ते आसानी सां जज़्ब थी सूर ऐं सोडियम आराम पहुचाइण में मदद ॾिए थी.
3: सिर्फ चेल ऐं सूर लाइ?
4: न दा, आसाबन जो सूर, जोड़न जो सूर, कंध ऐं चेल जी तकलीफ, सट, धक लॻण, पुराणनि, जलन लाइ बि फ़ाइदेमंद आहे.
3: इस्तेमाल कीअं कजे?
4: मुतासिर थियल हंध ते ॾींहं में 2-3 भेरा नरमी सां लॻायो ऐं आराम जो अहसास हासिल करियो. जी हा, फ़क़ीरी डेक्स ऑइंटमेंट, सूर खां आराम, हर रोज हर कदम. अॼी वेझे स्टोर तां नालो वठी ख़रीद करियो फ़क़ीरी डेक्स ऑइंटमेंट.
5: हक सच जो आवाज़, गीत संगीत जो आवाज़, जीए हैदराबाद मटियारी एफ एम 91.6, सिंध जो आवाज़, ॿुधंदा रहो.

शायदि हीअ बाबा नाइट क्रीम आहे सो हुन खे इस्तेमालु कंदा ऐं जी स्किन ब्यूटी क्रीम भलो हुन सां तयार थियल आहे स्किन खे तव्हांजी स्किन खे क्लीन बि क्लीन कंदो आहे सो तव्हां बि लास्ट स्किन जो फेस वॉश करीबी जनरल स्टोर ते वठ वठो अगरि मिले ॿुधायां पई नंबर राबितो लाज़मी कजो न तव्हां हुननि खां माल ॿुधाईंदा त बाबा फलाणी कंदा त अगरि हिते नथा तव्हांजे करीबी जनरल स्टोर नंबर आहे नोट 1256205059 नंबर अगर नथो लगे तो वरी तां जे लाइ बियो नंबर भी आए वो भी तां नोट करे सको था बियो नंबर आहे 0333 27 30 9 38 नंबर तव्हां डायल करेबल करायो भॼंदा वञो स्किन ब्यूटी क्रीम ऐं स्किन फेस थी न ईंदा लॻाईंदा न त वाकई प्रोडक्ट तव्हां वठो बाबा ख़ूबसूरती जो ख़्यालु रखंदव ऐं तव्हां बि पंहिंजे चहिरे ऐं